आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 10 जून 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:57 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या सभेस आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत नंदू होणप यांचं आहे.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नंदू होणप यांचं होतं. श्रोत्यांनो, सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आता ऐकूया. संगीत कमलाकर भागवत यांचं.

बाभळ बोरकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा बढे यांची देशभक्ती रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

भिजला देश गौरवा साथी भिजला देश गौरवा साथी भिजला दिल्ली से ही सप्त राखी तो

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा बढे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं आणि या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचारपुष्प या सदरात उजेड या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:40 सुगम संगीत, 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 8:30 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10 नारी विश्व या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं असेल आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. गीतगंगा या कार्यक्रमात मराठी गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 10:30. 11 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तर श्रोत्यांना असे असतील आमचे आजचे कार्यक्रम.

श्रोत्यांनो, आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 11 जून 2026 गुरुवार सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प. या कार्यक्रमात साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील.

दिनविशेष आपण ऐकू शकाल 6:55 मिनिटांनी 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: हस्ताक्षेपित केला जाईल. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:40 आम्ही प्रसारित करू. मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 7:45. सकाळी 8:40 साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अमळनेरच्या वास्तव्यातील साने गुरुजींच्या आठवणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर निलेश राठोड जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा 10:30 10:55 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराफ पुणे आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:00 नये तारणे या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर श्रोत्यांना असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz. श्रोत्यांनो यावेळी सकाळचे 6:40 झाले आहेत. विचार पुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया उजेड या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे.
1: रात्र संपून पहाट सुरू झाली की असं म्हणतात उजेड पसरतो. सगळं वातावरण प्रफुल्लित होतं. झाडावर पक्षी किलबिल करायला लागले की रातकिड्यांची किरकिर बंद होते. शेतमळे फुलून येतात. देवळातून घंटांचा मंजूळ आवाज सुरू होतो. गोठ्यातली गायीगुरं हंबरायला लागतात. एक नवा दिवस सुरू झालेला असतो. उजेड कुणाला आवडत नाही. उजेड हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. स्वच्छतेचं प्रतीक आहे. निरोगीपणाचं उदाहरण आहे. स्वच्छ प्रकाश सगळ्यांनाच आनंद देतो. सगळी चांगली कामं स्वच्छ उजेडात होतात. अंधारात पापं घडतात. रात्र अंधारी असते. दिवस प्रकाशमान असतो. उजेडाची किंमत समजण्यासाठी रात्रीचा अंधार सहन करावा लागतो. प्रकाशाची किंमत अंधाराशिवाय समजत नाही. सूर्यप्रकाशात जसे रोगजंतू मरून जातात तसं उजेडात माणसाचे वाईट विचार नष्ट होतात. आपण घर बांधताना देखील उजेडाचा विचार करतो. घरभर स्वच्छ प्रकाश राहील हे पाहतो. उजेडानं ज्ञानात भर पडते. अंधारात ज्ञानाचा शिरकाव होऊच शकत नाही. मनाच्या कवाडात जर ज्ञानरूपी उजेडाचे किरण शिरलेच नाहीत तर विचारच अंधकारमय होतील. त्यांना दिशाच मिळणार नाही. स्वच्छ उजेडात काम करायलाही अत्यंत प्रसन्न वाटतं. अंधार कोठडीत वर्षानुवर्षे खितपत पडलेला कैदी बाहेर आला की तो चाचपडतो. त्याला उजेडाची सवय झाल्यावर एकदम ताजतवानं वाटायला लागतं. अंधाराचं जाळं फिटलं की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. गैरसमजाचे काळे ढग दूर झाले की प्रेमाचे वार्तालाप सुरू होतात. गैरसमज दूर होण्यासाठी एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी मनाची दारं उघडी ठेवावी लागतात. त्यात उजेड यायला हवा. रात्रभर बंद असलेली घराची दारं सकाळी उघडताच घरात उजेड येतो आणि सारं घर प्रकाशमान होतं. त्याचप्रमाणे मनाची दारं खुली झाली की जगातलं सारं सौंदर्य प्रेम आपलेपणा ममत्व जाणवायला लागतं. जगण्यासाठी प्रकाशाची फार आवश्यकता असते. उजेड म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाश म्हणजे प्राणवायू. प्राणवायू जसा जगण्याला आवश्यक असतो तसा प्रामाणिक आचार विचार चांगल्या व्यक्तिमत्वाला आवश्यक असतो. उजेड हे ज्ञानाचं प्रतीक आहे. उजेड हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. उजेड आणि उजाड यात केवळ कानामात्र्याचा फरक आहे. पण दोघांच्या अर्थामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. उजेड प्रगती दर्शवतो. आनंद दर्शवतो. सुकाळ दर्शवतो. तर उजाड दुष्काळ दर्शवतो. अधोगती दुःख दर्शवतो. आपण आपले नातेसंबंध मित्रसंबंध उजाड करायला नकोत. मी आणि माझाचे पडदे आमच्या मैत्रीच्या आड यायला

0: मुळात माणूस वाईट नसतोच. त्याच्या मनात कुणी काही वाईट भरवलं तर तो वाईट वागतो. अशी आयुष्यात अंधार पसरवणारी माणसं आपण ओळखायला हवीत. छोट्याशा आपल्या या आयुष्यात आपली म्हणून असणारी माणसं जपायची असतील तर ज्ञानाच्या उजेडासाठी आपण आपल्या हृदयाची दारं उघडी ठेवायला हवीत. अंधारात हरवलेली वस्तू उजेडात शोधून उपयोग नसतो. अंधारातच प्रकाशाचा झोत टाकून उजेड करून अंधारातच शोधायला हवी. तसंच अंधाऱ्या मनातले कुविचार हे ज्ञानाच्या उजेडानच नष्ट होतील. कधी कधी आयुष्यात उदासवाणं वाटायला लागतं. अपयश आलं की माणूस घाबरतो. अशावेळी साधू संतांची वचनं, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध सारखे ग्रंथ वाचले की ज्ञानाचा आत्मविश्वास मिळतो, जगायला उभारी मिळते. कोल्हापूरच्या देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या पायथ्याशी वर्षात एकच दिवस प्रकाश किरण येतात आणि सारा गाभारा सूर्यकिरणांनी भरून जातो, सारं लख होतं. तसा एखादाच उजेडाचा किरण आपलं आयुष्य भरून टाकू शकतो. त्या दिवसाची वाट पाहण्यासाठी उजेडाची दारं मात्र वर्षभर उघडी ठेवायला हवीत. रात्र कितीही मोठी असली तरी दिवस उजाडणार असतो. तसं कितीही दुःख हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी सुख येणारच असतं, पण त्यासाठी योग्य वेळ यावी लागते.
1: उजेड या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार आताच आपण ऐकलेत. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता. विचारपुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीचे जे लक्षण असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते. ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे ओवयमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण अशी जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जी लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्स मध्येही जातो. ऍडव्हान्स स्टेज मध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, ही सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये.

0: आणि लेट लक्षण जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला,
0: हो
1: 50-55 वय,
0: हो
1: तर याला वयाचं बंधन आहे का?
0: हो याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं त्याचा इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
0: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत. तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे, हे आपल्याआपच सुरू होतात आणि याच्यामुळेच आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्ये तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता
0: याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाही आहे. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो, कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशन मध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्याच रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:05 ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत. तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे की संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% पेक्षा कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे कामं करत असतात. अनेक महिला

0: दोनों महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्ग सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली. यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांना सकाळचे 6:55 मिनिटं झाली आहेत.

10 जून 1768 मध्ये माधवराव पेशवे आणि राघोबा दादा यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली. त्यात राघोबा दादा पराभूत झाले. इटलीच्या समाजवादी नेता जाकोमा मॅटेओटी यांची हत्या करण्यात आली 10 जून 1924 मध्ये. ॲपल कम्प्युटरचा ॲपल टू हा संगणक बाजारात आला 10 जून 1977 मध्ये. 10 जून 1982 पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी निवड झाली 10 जून 1999 मध्ये. स्पिरिट रोवर मंगळाकडे रवाना झालं 10 जून 2003 मध्ये. मार्स एक्सप्लोरेशन रोवर मिशन नासाचे स्पिरिट रोवर लॉन्च करून मिशनची सुरुवात झाली 10 जून 2003 पासून.

गुजराती लेखक आणि समीक्षक पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म 10 जून 1906 मध्ये झाला. भारताचे लष्कर प्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक आणि भारताचे कॅनडातील

राजदूत पद्मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म 10 जून 1908 मध्ये झाला. डन्सिन डोनट्सचे स्थापक विल्यम रोसिनबर्ग यांचा जन्म 10 जून 1916 मध्ये झाला. नेत्रशल्य विशारद के भालचंद्र यांचा जन्म 10 जून 1924 मध्ये झाला. भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 मध्ये झाला. भारतीय गणिततज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन भट नायक यांचा जन्म 10 जून 1938 मध्ये झाला. भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म 10 जून 1955 मध्ये झाला.

सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचा निधन 10 जून 2001 मध्ये झालं. सिरिया देशाचे 20वे राष्ट्राध्यक्ष हाफेज अल असद यांचं निधन 10 जून 2000 मध्ये झालं. जमेकन पत्रकार आणि कार्यकर्ता ब्लॅक स्टार लाईनचे संस्थापक मार्क्स गार्वी यांचं निधन 10 जून 1940 मध्ये झालं. हंगेरियन वास्तुविशारद उपयोजित कला संग्रहालय आणि सेंट एलिझाबेथ चर्चचे रचनाकार ओडॉन लेचनर यांचं निधन 10 जून 1914 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष.

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: है द टेली लॉ के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या,
2: आजच पेरा।
3: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध। सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणे साठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484574। तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध। त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233024।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या,

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्जवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: जुन्या सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर। अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या विरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा श्रोत्यांनो सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील.

श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन। पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा

0: खरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
1: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता

0: काही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट UG पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात CET सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हित साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे

निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मधल्या तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 व्या बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 23 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल NTA मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात CET सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून CET प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती या संदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हा स्तरावरच मिळणार आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:22 झाली आहेत.

0: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध। सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांच्या बियाणेसाठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9909484472। तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध। त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233-0724।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. सकाळची 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाइम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर

0: नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तो तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
1: जसं की तुम्ही म्हणाला की युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाइम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
0: आधीच्या काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळं हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही.
1: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
0: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करायला पाहिजे,
1: महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
0: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत, परंतु आपल्याला 50 ते 60 हजार कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
1: अच्छा.
0: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25 ते 30 हजार नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
0: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
1: बर. डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
0: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही. पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
1: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
0: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे एक कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ऍलर्जीचा प्रकार होतो. त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतात, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे. कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता

0: वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असेल की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकरणाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
1: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
0: मला असं वाटते की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावं असं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनात बरंच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
0: नाही, जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतू संसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
1: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना सकाळचे 7:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: तुमचा चहा।
1: EMI भाडं कसं मॅनेज करू?
2: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील।
1: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल।
1: एवढे इझी?
2: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे। इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते।
1: नाही बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका। RBI सांगते,
3: जाणकार राहा, सतर्क राहा। श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर। सुगम संगीत आता प्रसारित करीत आहोत। श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात गोपाल मयेकर यांचं गीत, स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

0: आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलत. स्वर लता मंगेशकर यांचा होता आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोत्यांनो, कार्यक्रमात परत एकदा ऐकूया आरती प्रभू यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोत्यांनो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोत्यांनो, जाहिरातीपूर्वी आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वराज्य अंतराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं आणि संगीत अशोक पत्के यांचं होतं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

श्रोत्यांनो, सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते.

केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटी अंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामान विषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका

0: करता जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं?
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे?

0: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
1: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकतं?
0: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
1: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
0: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथे तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिॲक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासापर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
1: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
0: हो.
1: डॉक्टर, मग ह्या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
0: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्रपेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. तर त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला आपण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँक मध्ये ठेवले जातात. व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते, तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्रपेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
1: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
0: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा एच आय व्ही असेल, किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते, पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल, त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो, ज्या हॉस्पिटलमधून भेटतं, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे. आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थी

0: त्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय, तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का, आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल, तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करते वेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे, पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1 लाख लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याची बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1 लाखापर्यंत त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15 ते 20 हजार लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40 ते 45 हजार पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे नेत्र हे 35 ते 40 हजारच कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात. आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही. आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे.

0: व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपिढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांची मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या ह्या जे काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा बरं?
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारेही गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला तर त्यासाठी काय करणं आवश्यक आहे बरं?
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
2: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. नेत्रदान अलौकिक दान हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

क्षेपित करण्यात आला. 101.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ पीएनजी सादर करता है खास मॉन्सून ऑफर.
4: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
3: आजच पुणा गाडगिळ अँड सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या.
4: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर. श्रोत्यांनो, सकाळचे 9:02 झाली आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
6: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम चित्रलोक. अंग्रेजी में कहते हैं इस फिल्म का गाना शान की आवाज में, गीत को लिखा योगेश ने, संगीत है प्रवीण कुंवर का.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना सकाळचे 9:30 झाले आहेत.
1: रेवा डायमंड फ्रॉम हाऊस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
2: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
1: आजच पुन्हा गाडगिळ अँड सन्स च्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूम ला भेट द्या.
2: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी शाइन नॅचरली.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले

0: आज के फनकार कार्यक्रम आज केंद्रित था अभिनेता जीवन पर। शोध आलेख और स्वर यूनुस खान, संपादन रमेश गोखले, प्रस्तुतकर्ता विजय दीपक छिब्बर।
1: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत। श्रोत्यांनो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता। यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोत्यांनो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: रीवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ PNG सादर करताहेत खास मॉन्सून ऑफर।
3: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट।
2: आजच पुणा गाडगिळ & सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या।
3: रीवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली।
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या
7: आजच पेरा।
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण। श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम।
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
1: नारी विश्व या कार्यक्रमात आमच्या सर्व प्रिय मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आणि तुमची रेडिओ सखी सरिता देशमुखचा सप्रेम नमस्कार। मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छानसा सुविचार तुमच्यासाठी। चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो, चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते, चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो, चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होतं आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो, सुख मिळते। म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे। सखींनो, आपण सगळ्या कशा आहात? मला तर तुम्ही खूप आनंदी दिसत आहात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुमच्या आनंदी असण्याबद्दल मला कसं कळलं, तर मैत्रिणींनो, हा महिनाच नवचैतन्याचा, सण उत्सवांचा, दानधर्माचा, व्रत वैकल्याचा आहे, जो आपण अधिक मास म्हणून ओळखतो। तर मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपल्या या गप्पा अशा सुरू राहतील, तत्पूर्वी मनोरंजनासाठी ऐकूया एक छानसं गीत।

सखींनो, कार्यक्रमात परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत. दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. या महिन्याचं स्वतःचं एक वेगळंपण आहे, विशेष असं महत्व आहे. अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंडाचा महिना अशी नावं आहेत. पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा 12 राशींमधून प्रवास करीत कालचक्राचे 1 वर्ष पूर्ण करतो. त्याकरिता 365 दिवस 5 तास 48 मिनिटं लागतात आणि चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 354 दिवस आणि 9 तास लागतात. दोन्ही वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक आहे. हा फरक दर 3 वर्षांनी 1 महिन्याच्या बरोबरीचा होतो आणि त्यामुळेच सौर वर्ष आणि चंद्र वर्षातील फरक संतुलित करण्यासाठी अधिक मासाच्या रूपात एक अतिरिक्त महिना तयार होतो आणि त्यालाच आपण अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना असं म्हणतो. मैत्रिणींनो, आपला देश संस्कृती प्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. अधिक महिना न आल्यास होळी थंडीत खेळली जाऊ शकते आणि दिवाळी पावसात साजरी करावी लागू शकते. त्यामुळे सणांच्या महत्वाला बाधा येऊ शकते. म्हणून अधिक महिना हा या सर्वांचा समतोल राखणारा महिना आहे. अशाने आपले उत्सव ठराविक वेळेतच येतात आणि त्याचा आनंद देखील छान घेतला जाऊ शकतो. सखींनो, पूजा पाठ हा महिलांचा आवडता विषय, तर धार्मिक श्रद्धेनुसार अधिक मासामध्ये ध्यान, जप, तप, तपस्या, योगासने करणे खूप फलदायी असते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील सर्व सजीवांची निर्मिती ही 5 तत्वांनी बनलेली आहे. या 5 तत्वांमध्ये जल, अग्नि, वायू, आकाश आणि पृथ्वी यांचा समावेश होतो. या महिन्यात प्रत्येक जीव आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांनी विकास साधतो. तसंच या महिन्यात पूजापाठ, व्रत, वैकल्य यासोबतच दानधर्माला विशेष असं महत्व आहे. त्यात सोनं, चांदी, तांबे या धातूंना दान स्वरूपात देण्याला खूप महत्व आहे. महत्वाचं म्हणजे 33 या अंकाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. 33 बत्तासे, 33 अनारसे, 33 धोंडफळं हे सर्व दान केल्या जातं.

मैत्रिणींनो, हे सुंदरसं जग आपण या डोळ्यांनी बघतो. या डोळ्यांचं खरं महत्त्व जे पाहू शकत नाही, ज्यांना दृष्टी नाही तेच लोक सांगू शकतात, नाही का? खरोखरच आपण खूप खूप भाग्यवान आहोत. आपण हे जग पाहू शकतो. या डोळ्यांनी निसर्गाचा दिलखुलास आनंद घेऊ शकतो. या जगातले निरनिराळे रंग अनुभवू शकतो आणि इंद्रधनुचे रंग उधळू शकतो फक्त आणि फक्त या डोळ्यांनी. सखींनो, आज 10 जून आणि आज आहे नेत्रदान दिन. हा दिवस दरवर्षी 10 जून या दिवशी साजरा केला जातो. नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर नेत्रदान केलं पाहिजे यासाठी लोकांना प्रेरित करणं आणि अंधत्व निवारणासाठी समाजात जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मैत्रिणींनो, एका व्यक्तीने नेत्रदान केल्यास कमीत कमी 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. दृष्टीहीन लोकांसाठी नेत्रदान अत्यंत मोलाचं आहे. नेत्रदान हे सर्वात मोठं आणि अनमोल असं दान आहे, ज्यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे या जगात जिवंत राहतात. मैत्रिणींनो, व्यक्तीच्या मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासांच्या आत नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान आपण करू शकतो. इतर अवयवांमध्ये नेत्रदान हे पहिल्या क्रमांकावर आहे. अज्ञानामुळे म्हणा किंवा नेत्रदानाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे लोक नेत्रदान करत नाहीत, पण अंध लोक मात्र आपल्याला हे जग पाहायला मिळेल या आशेनं वाट बघत असतात, आयुष्य घालवत असतात. म्हणूनच नेत्रदानाविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. नेत्रदानासाठी वयाची अट नाही. कोणत्याही वयोगटातील लोक नेत्रदान करू शकतात आणि नेत्रदान करताना संपूर्ण डोळे काढले जात नाहीत, तर डोळ्याचा गडद भाग म्हणजेच कॉर्निया आणि डोळ्यांचा पांढरा भाग म्हणजेच स्क्लेश प्रत्यारोपित केला जातो. कुटुंबातील कोणताही सदस्य नेत्रदान करू शकतो. मैत्रिणींनो, नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आपल्या डोळ्यांमधून कुणी हे जग बघू शकतो यापेक्षा दुसरा आनंद काय होईल, हो की नाही मैत्रिणींनो? तर चला, नेत्रदानाला आपण सुद्धा पाठिंबा देऊया आणि या गोष्टीचा नक्कीच विचार करूया की नेत्रदान करणं किती गरजेचं आहे आणि किती आवश्यक आहे.

मित्रांनो, आपल्या जीवनात आहाराला खूप खूप महत्व आहे आणि या आहारात समाविष्ट असणारा एक स्वादिष्ट पदार्थ त्याची आज आपण रेसिपी पाहूयात. 3 वर्षातून एकदा केला जाणारा पदार्थ म्हणजे धोंडफळ. मित्रांनो, या धोंडफळांना धोंडण्याच्या महिन्यात विशेष महत्व आहे, बरं का? चला तर त्या अनुषंगाने आज आपण जाणून घेऊया धोंडफळं कशी करायची याबद्दल माहिती. हे धोंडफळं 2 प्रकारे करता येतात, वाफवून आणि तळून सुद्धा. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम सारणासाठीची कृती आपण बघूया. जेवढी हरभऱ्याची डाळ आपण घेतो त्याच्या 3 पट पाणी घेऊन त्यात 1 चमचा तूप घालून डाळ कुकरमध्ये ठेवून सुरुवातीला कुकरची वाफ पकडेपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा का वाफ पकडली तर मग गॅस बारीक करून मंद आचेवर 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकर थंड झाल्यावर डाळ जाळणीमध्ये 5 मिनिटं अशीच ठेवून त्यातील पाणी निथळून घ्यायचं आहे. हे निथळलेलं जे पाणी आहे ते तुम्ही आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरू शकता. त्यानंतर डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची. त्याचप्रमाणे धोंडण्याच्या सारणासाठी जे इतर साहित्य लागतं त्यामध्ये जेवढी डाळ असेल तेवढ्याच प्रमाणात साखर किंवा गूळ सुद्धा आपण वापरू शकतो. काजू बदामचे काप घ्यायचे, 2 चमचे ओल्या नारळाचा किस, वेलदोडे आणि जायफळ यांची पूड घ्यायची. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा तूप घालून त्यात वाटून घेतलेली डाळ टाकायची आणि सोबतच साखर किंवा गूळ. त्यानंतर ओल्या नारळाचा किस सोबतच काजू बदाम काप हे दोन्ही साहित्य घालणे ऐच्छिक आहे, पण आपण त्यात घातल्यास चव छान येते. त्यानंतर विलायची आणि जायफळ पूड त्यात घालायची. साखर वितळून मिश्रण काहीसं घट्ट होईल असं शिजवून घ्यायचं आणि हे मिश्रण सतत खालीवर करत राहायचं जेणेकरून पुरण तळाशी लागणार नाही. साखर किंवा गूळ वितळेपर्यंत शिजवायचं. त्यात पाणी देखील राहिलं नाही पाहिजे आणि खूप ड्राय सुद्धा व्हायला नको असं शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तर सखींनो, 33 धोंडफळं होतील एवढी कणिक म्हणजेच अंदाजे 2 वाट्या घ्यायची. 1 मोठा चमचा तांदुळाचं पीठ घ्यायचं, थोडं मीठ आणि 1 चमचा तेल घालून पहिल्यांदा तेल जे आहे ते या मिश्रणाला चांगलं चोळून एकजीव करून घ्यायचं आणि कणिक भिजवून घ्यायची. आता या ठिकाणी आपण कणिक भिजवण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकतो. कणिक जी आहे ती घट्टसर भिजवून घ्यायची आणि झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटं कणिक मुरू द्यायची. कणिक चांगली मुरली की परत एकदा चांगली मळून घ्यायची. नंतर पेढा एवढा गोळा घ्यायचा, त्याला कणिक लावून पोळपाटावर लाटी लाटून घ्यायची. या छोट्या आकाराच्या लाटीचा मधला भाग थोडा जाड आणि काठ मात्र पातळ असे लाटायचे. त्यानंतर त्यात पेढ्या एवढं पुरण भरून

वरच्या भागाने ही छोटी लाटी पुरचुंडीप्रमाणे करायची आणि वरचा भाग सील करून घ्यायचा. तर मैत्रिणींनो, हे धोंडे आपण दोन प्रकारे करू शकतो, एक वाफवून आणि दुसरं म्हणजे तळून. तर वाफवून करायचे असल्यास गॅसवर कढई ठेवून त्यात चाळणी ठेवायची आणि चाळणीवर धोंड फळे ठेवून झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटं हे वाफवायचे. अशा प्रकारे आपले धोंडे वाफवून तयार होतील. आणि दुसरं म्हणजे धोंडे तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता. कढईमध्ये तेल टाकून हे तेल जास्त गरम व्हायला नको. त्यात धोंडे टाकून सुरुवातीला त्यांना हलवायचं नाही, जेणेकरून ते फुटतील नाही. ते थोडे तळल्या गेल्यावर त्यांना आपण पलटू शकतो. धोंड्यांचा वरचा भाग थोडा जाड असल्यामुळे वरून थोडं जास्त तळायचं आणि मस्त सोनेरी रंगाचे होऊ द्यायचे. अशा प्रकारे आतलं सारण तर स्वादिष्ट लागतंच, पण त्याची पारी म्हणजेच कव्हर पण छान खुसखुशीत असं होतं. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही आमची ही रेसिपी नक्की करून पहा आणि त्याचा आनंद सुद्धा घ्या.

मैत्रिणींनो, सौंदर्याचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे केस. सुंदर, काळे, घनदाट, शाईन करणारे केस असेल तर किती छान वाटतं, हो की नाही मैत्रिणींनो? आणि केस हे त्यातल्या त्यात महिलांसाठी खूप खूप आवडीचा भाग आहे. वेगवेगळी केशभूषा करणे हे देखील आपल्याला खूप आवडत असतं, हो की नाही मैत्रिणींनो? तर मैत्रिणींनो, ह्या केसांची काळजी घेणं आणि या केसांना पांढरे होण्यापासून वाचवणं, तसंच जर केस पांढरे झाले असते

0: तर त्यांना कलर करणं हे सुद्धा गरजेचं असतं, हो की नाही? नैसर्गिकरित्या या केसांना आपण कसं पोषण देऊ शकतो? तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊयात या केसांचं नैसर्गिकरित्या सौंदर्य कसं वाढवता येईल ते. केस पांढरे झाले असतील, केसात कोंडा झाला असेल, केस तेलकट झाले असतील, निर्जीव वाटत असतील, तर त्यांना पोषण देण्यासाठी मेहंदी हा एक गुणकारी उपाय आहे. आपण केसांच्या लांबीनुसार 100 ते 150 ग्रॅम मेहंदी घेऊ शकतो. ही मेहंदी भिजवण्यासाठी कोमट पाणी किंवा चहाचं पाणी किंवा त्यात कॉफी सुद्धा वापरू शकतो. थोडं दही केसांना मुलायमपणा येण्यासाठी यामध्ये घालू शकतो. लिंबू वापरू शकतो, ज्याने केसातील घाण आणि कोंडा दूर होईल. आवळा पावडर, मेथी पावडर असे पदार्थ वापरून मेहंदीची गुणवत्ता आपण वाढवू शकतो. तर मैत्रिणींनो, हे सर्व पदार्थ एकत्र करून याची पेस्ट करायची आणि ही मेहंदी आपण 7 ते 8 तास किंवा पूर्ण रात्रभर भिजवून ठेवू शकतो. त्यामुळे मेहंदीला रंगसुद्धा छान येतो. सकाळी ही मेहंदी आपण केसांना लावायची, 2-3 तास ठेवून पाण्याने धुऊन टाकायची. ज्या दिवशी आपण मेहंदी लावतो त्याच दिवशी शॅम्पू लावू नये, तर शॅम्पू हे आपण दुसऱ्या दिवशी वापरू शकतो, ज्यामुळे केसांना रंग छान येईल. आणि मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आपल्या केसांना नैसर्गिकरित्या छान कलर करू शकतो, ज्यामुळे केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि केसांना पोषण सुद्धा मिळेल.
1: जुल्फों का अंधेरा न घबरा.

0: सरिता देशमुख घेते आहे तुमची रजा. परत भेट एका नवीन माहिती आणि नवीन विषयासह येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ पीएनजी सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
3: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
2: आजच पुन्हा गाडगिळ अँड सन्स च्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या.
3: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.
2: गीत गंगा.

गीतगंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोत्यांनो, कार्यक्रमातील पहिलं वहिलं हे गीत आहे दुनियादारी या चित्रपटातून. स्वर सायली पंकज आणि सहकाऱ्यांचं आहे. गीत आहे मंगेश कांगणे यांचं, संगीत पंकज पडघन यांचं.

0: क्लासमेट्स या चित्रपटातील गीत आपण ऐकलत, हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं आणि संगीत अमित राज यांचं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: एवढ्या वेळात SMS KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी.

0: अकाउंटचा दरवाजा उघडणं, नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या केवायसी अपडेट लिंक्स पासून सावध रहा। आरबीआय सांगते,
1: जाणकार रहा, सतर्क रहा। श्रोत्यांनो, अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील गीत आता ऐकूया सुरेश वाडकर आणि शैलेंद्र यांच्या स्वरात। शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आहे आणि संगीत अरुण पौडवाल यांचं।

राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनात आता ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी युगल स्वर आहे सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांचा.

श्रोत्यांनो, गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया बन्या बापू या चित्रपटातील गीत. स्वर आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांचा. मुरलीधर गोडे यांच्या गीताला संगीत दिलं आहे ऋषिराज यांनी.

0: विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात पी सावळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. भालू या चित्रपटासाठी स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.

0: गीतगंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. यानंतर थोड्याच वेळात आपकी फरमाइश हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे.

0: 1.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत।
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: गीत गुंजन हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तमाम रसिक श्रोत्यांचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। श्रोत्यांनो, कार्यक्रमातील हे पहिलं वहिलं गीत आम्ही घेतलं आहे हिरो या चित्रपटातून। गायक स्वर आहेत अनुराधा पौडवाल आणि मनहर उधास यांचे, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। आणि हे गीत ऐकण्यासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत मुक्काम नानखेड जिल्हा वाशिम येथून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे। आवड कळविणारे नियमित रसिक श्रोते आहेत प्रवीण नगर अमरावती येथून चंदूजी हातोले, सीमा हातोले। याच गीतासाठी उत्कर्ष कॉलनी अमरावती येथून आवड कळविणारे श्रोते आहेत बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे। मंगलधाम कॉलनी अमरावतीचे श्रोते आहेत विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर। व्यंकटेश कॉलनी अमरावतीचे श्रोते शंकरराव लांडगे, कांताबाई लांडगे, पंकज लाडेकर, मेघा लाडेकर, अमोल लाडेकर, अरिहंत लाडेकर आणि समस्त परिवार। श्रोत्यांनो, ऐकूया हिरो या चित्रपटातील हे गीत।

श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर अर्थ या चित्रपटातील जगजीत सिंग यांनी गायलेली कैफी आझमी यांची रचना ऐकूया.

गुप्ता, नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता यांनी दर्यापूर जिल्हा अमरावती गांधी चौक बानोसा येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत चित्तांश चव्हाण, समित्य चव्हाण, माधवी चव्हाण, मनोरमा चव्हाण आणि संपूर्ण चव्हाण परिवार. ग्रेटर कैलाशनगर अमरावतीचे हे श्रोते आहेत अनिता काळबांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा कांबळे, ग्रीष्मा कांबळे, प्रीती धनदर, तनिषा धनदर, नंदिनी दाहट, अनिषा डोंगरे, शीतल नारनवरे, रजनी नारनवरे, आशा गुजरे, संजीवनी पाटील, विजया खोब्रागडे आणि वैशाली गजभिये. गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावतीचे हे श्रोते आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. चला तर श्रोत्यांनो, या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अर्थ या चित्रपटातील ही रचना ऐकूया.

लक्ष्मीची पावलं या चित्रपटातील गीत आता ऐकूया, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. श्रीधर फडके यांचं संगीत आहे आणि सुधीर मोघे यांची गीतरचना. या गीतासाठी पत्र पाठवून पसंती कळविली आहे सुनील पेंदाम, सुनीता, निकिता, दामिनी आणि श्रिया यांनी बढे प्लॉट पुलगाव येथून. मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून हे पत्र प्राप्त झालं आहे. मनोहर नांदोकार, आशिष नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहोडकार, आराध्या नांदोकार, ईश्वरी आणि स्वराली यांचं. अमरावती रेडिओ श्रोता संघ राहटगाव कॅम्प अमरावती येथून हे पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे. श्याम किटे, वंदना किटे, कार्तिक किटे आणि भाविका किटे यांचं. श्रोत्यांनो ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटातील हे गीत.

श्रोत्यांनो, धनवानी या चित्रपटातील गीतात ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. साहिर लुधियानवी यांचं हे गीत आहे आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. हे गीत ऐकण्यासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत शिंदी बुद्रुक येथून ज्ञानेश्वर साठे, सौनंदा साठे, निलेश साठे आणि सचिन साठे, राधिका श्रोता संघ निंभोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख आणि बबन जोशी, विजयनगर अमरावतीचे जितेंद्र देशमुख, राधा अक्षरा आणि मनस्वी देशमुख, सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी.

अजय देशमुख, राजेश खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, सौ इंदिराबाई खोबरखेडे, सुनैना खोबरखेडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरखेडे, राजू खोबरखेडे आणि स्वराज खोबरखेडे।

श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया फटाकडी या चित्रपटातील गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा. जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय बाळ पळसुले यांनी. आणि या गीतासाठी आवड पाठविणारे श्रोते आहेत धाडी नांदुरा येथून श्रीकृष्ण बाठे, संदीप बाठे, अमूल्य बाठे आणि वैशाली बाठे. दंडवत श्रोता संघ, मुक्कम पोस्ट कुष्ठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावतीचे प्रवीण हागोणे, सवयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि संपूर्ण हागोणे परिवार. कल्याणनगर अमरावती येथून रमेश किल्लेकर, श्यामाताई किल्लेकर, आयुश्री किल्लेकर, आराध्या किल्लेकर, माही किल्लेकर आणि अंश किल्लेकर. याच गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत तुलसी रेडिओ श्रोता संघ, जिल्हा जळगावचे संजय पाटील, वैशालीबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, किरण पाटील आणि मानसी पाटील. चला तर श्रोत्यांनो ऐकूया फटाकडी या चित्रपटातील हे छानसं मराठी गीत.

श्रोत्यांनो, कार्यक्रमातील यापुढचं हे गीत आहे ठिलाडी या चित्रपटातून. अन्वर सागर यांचं हे गीत आहे, संगीत जतीन ललित यांचं आणि युगल स्वर अभिजीत भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांचा. आणि हे गीत ऐकण्यासाठी फरमाईश पाठवा.

नारे श्रोते आहेत अमरावती येथून रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामन शेंडे आणि सुहास शेंडे. बाकीच्या रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेशचे श्रोते आहेत मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अल्कमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री. गौतमनगर जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, तालुका मंगरुळपीर, वनोजा तांडा. येथून पत्र पाठविणारे हे श्रोते आहेत बंटी राठोड, पंकज राठोड, दुर्गाबाई राठोड, राठोड टेलर, सानिका राठोड, अनिल धोटे आणि शारदा धोटे.

श्रोत्यांनो, आपकी फरमाईश या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं विठ्ठल वाघ यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट अरे संसार संसार. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरला मनवर, विशाल, चेतन मनवर, रोशनी मनवर आणि बेबी प्रियांशी. भोलेनाथ कॉलनी इंदोर मध्य प्रदेश येथून हे पत्र प्राप्त झालं आहे मालती चौधरी आणि ललिता नारायण खर्चे यांचं. जांभरुण तालुका अर्धापूरचे हे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि सोबत परभणी येथून गणेश हारगावकर. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट येळगुड इथून हे पत्र प्राप्त झालं आहे अतुल गौतमी, धम्मदिनी, अरुण काळे आणि एडी कांबळे यांचं. यांच्यासोबतच हे श्रोते आहेत हे गीत ऐकण्यासाठी तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त कांबळे परिवार.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. गीत संतोष आनंद यांचं होतं आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीतासाठी रेडिओ लिसनर्स क्लब तालुका दर्यापूर येथून हे गीत ऐकण्यासाठी पसंती कळविली होती दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, रमेश इंगळे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार यांनी. मुक्काम पोस्ट खोलापूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथून पंचशील रेडिओ श्रोता संघ यांनी आवड कळविली होती. आणि श्रोते आहेत कुमारी प्रणाली विजय चक्रे, सुहानी विजय चक्रे, सलोनी सुभाष चक्रे, सौ सविता सुभाष चक्रे, सौ शालिनी विजय चक्रे आणि श्री शालिकराम चक्रे. याच गीतासाठी हे पत्र आम्हाला प्राप्त झालं छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील यांचं. राजदीप राजेश, राशी राजेश आणि श्रीमती शीतल राजेश यांचं. जय भीम श्रोता संघ वरुड जवळका तालुका अकोटचे श्रोते होते देवीदास घनबहादूर, विश्वनाथ घनबहादूर, संघदीप घनबहादूर, सौ पंचशीला घनबहादूर, सौ कुसुमबाई घनबहादूर आणि कुमारी दीक्षा घनबहादूर यांचं.

0: दिल है के मानता नहीं या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता यांच्या स्वरात समीर यांचं गीत होतं, नदीम श्रवण यांचं संगीत होतं. या गीतासाठी पसंती कळविली होती भारतीय रेडिओ श्रोता संघ, दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, आरती कळसकर, आर्यन अर्पण आणि प्यारी बेटी सह्याद्री यांनी. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूरचे श्रोते नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, जगदीश मोहोड आणि सुवर्णा मोहोड यांनीसुद्धा याच गीतासाठी पत्र पाठविलं होतं. बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगरचे श्रोते नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, मयुरी अद्वंत आणि कल्पेश अद्वंत यांची सुद्धा फरमाइश हेच गीत ऐकण्यासाठी आली होती. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच आपकी फरमाइश या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख आपली रजा घेते आहेत. परत भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

यामध्ये आज सुरुवातीला सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल, कुसुमातुनी फुलले सुमन, आणि त्यानंतर विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. ऐकूया वनिता मंडळ.

0: सरिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर हे फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला, या साऱ्यांमुळे समारंभ, शुभ प्रसंग, सुख सोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंग फुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात. फुलं मिळ

म्हणूनच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आ, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुल कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटत ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात, काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल, आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. असत असत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नाव फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बरं का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, अन शतकौरवांचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची

वर्षातच शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली आणि मोठी साजिरी, तांबिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली,

पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी, पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात. ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा, आणि उन्हाळी फुलांचे, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटत, अजूनही वाटत खेडेगावात जाऊन राहावं, आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरात, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेड करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंड ऑफ, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशबोल्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशबोन दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुली सारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या, त्यांना नसतील का संसारातले क्लेश. पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्वदूर, सर्व ठिकाणी, सगळीकडे पहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज.

सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा. आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. हो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम एलएलबी आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्र संघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी IS लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80 असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका IS महिलेसोबत एका IG लेवलच्या अधिकाऱ्याने काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या IG लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली. 3 नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या IS अधिकारी महिलेने नाकारला. तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदा चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भवरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला. आणि ती केस खूप 97 चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं. कायदा करणं हे संसदेचं काम आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक

0: तत्व जाहीर केले,
1: बरोबर,
0: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं, पण 2013 मध्ये पहिल्यांदा आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे, त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, की तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजाभावाने वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे, आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे, त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएस अधिकारी महिलेनी मोजली, म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई, तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रूपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणालात त्याच्यात रूपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीये, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा काम कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं, आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणार, फेसबुकवर येणार, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणार हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेल्या ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं आणि परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेजिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये

0: गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्या भांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? 2 घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉश मध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंट मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्ट मध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची. आणि 50,000 रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणावाय तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्याने मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये. त्या कापड दुकानामध्ये सगळे बायकाच असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावाने पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे. त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत. याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्याचं, मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून तर लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे. त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे. टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात. पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये, त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे. आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदल आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसर कडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बरं, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते.
0: अगदी, त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे. तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे. तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं, आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे काही तिला

0: दाखवायचं असेल पोलिसांना तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समिती समोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल जात असेल तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
2: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत, किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात, किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं, आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं हालबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुण दाखवण्याची समिती नाही आहे, तर आपल्या कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ऍटिट्यूड पहिल्यांदा कुठल्या ह्या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे, तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरच. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
2: खरे,
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल, अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने. त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काहीतरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदा हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
2: बरोबर,
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची.
2: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं, त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: ते हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार. ते त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्स मध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
2: म्हणजे तिचं अजून मानसिक कच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी.

0: आहेत.
1: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं. दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं. गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते. लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहापोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
0: बरोबर.
1: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्ती पत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मॅन्डेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाहीये की आपण 4 जणी बसतो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
0: बरोबर.
1: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्याकामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण बरोबर घेतलं गेलं.
0: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय?
1: 4-4 50% तर महिला मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खुद्दा असा अनुभव फील्ड वरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
0: बरोबर.
1: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, हे चाकू असल्यासारखं आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीच संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पण फार गरजेचं आहे.
0: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
1: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्या सोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते

0: की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत.
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याच्या बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत सगळ्यात मोठी ही अडसर आहे. की सर्व सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला सुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटेरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं, तर ती कुठे शोधणार तू. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना, बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्या मधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईना ह्याच्यात तक्रार टाक, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं त्याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआर ला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉश मध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं हे केलं. पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय, आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पोषची गरज असते त्यामुळे निर्माण झाली ना, कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती केअर करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर

0: खरंच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. ताई मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्ट मध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्स वरती पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मुलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

तसं पण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांना दुपारचा एक वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

बताइए, पहले जरा आप मुस्कुराइए, पहले जरा आप मुस्कुराइए।

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देश विदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं

0: अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे, तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परदात बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची

0: नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबियो आणि रँडी ब्रेसनिक हे तीन अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दास मुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयाने अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलेयराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जरा मेरे पास आओ, बैठो, कुछ बात करनी है. फिर साथ चलते हुए उसने धीरे से प्यार से मेरे कानों में कहा, सुनो. मेरी तो धड़कने ही बढ़ गई. मेरी हालत देखकर उसने बात बदल दी और कहा, आप यहाँ आई किस लिए, ये तो बताइए. मैं समझ गई कि बात शायद कुछ और थी. फिर कुछ देर बाद बातों बातों में उसने कहा कि सोचो कभी ऐसा हो कि हम तुम साथ में खंडाला घूमने चले. देखो, तुमने वादा किया था जुम्मे के दिन चलोगी और आज जुम्मा है तो चलोगी ना. मैंने भी हंसकर कहा, कौन मैं, तो कहने लगा, हाँ तुम. मैंने भी ठिठोली करते हुए कह दिया, पहले ही बड़ी देर हो चुकी है, अब तो हम चलते हैं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर, प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी

अधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी आणि घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही. उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज

0: बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3:12 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
7: समझ में आ जाती है वो हम आंखों के माध्यम से बोलते हैं.
8: बिल्कुल.
7: पर वो बात वही समझ सकता है जिनके पास नेत्र है या आंखों में रोशनी है. तो आज अंतर्राष्ट्रीय नेत्रदान दिवस है, तो लोगों में नेत्रदान के प्रति जागरूकता के तहत प्रतिवर्ष 10 जून को अंतर्राष्ट्रीय नेत्रदान दिवस मनाया जाता है.
8: मृत्यु के बाद भी किसी के जीवन में उजाला भरना ही नेत्रदान का सबसे बड़ा संदेश है. विश्व नेत्रदान दिवस लोगों को नेत्रदान के प्रति जागरूक करने और इसके महत्व को समझाने के उद्देश्य से मनाया जाता है. हमारी आंखें प्रकृति का अनमोल उपहार है.

0: सिर्फ विविध भारती पर।
1: थी धन जवानी जो शहीद।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत. मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांच्या शंकांचं निरसन करावं, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन मतदार याद्या अद्ययावत कराव्यात असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिले आहेत. ते पुणे इथं SIR मोहिमेच्या आढावा बैठकीत बोलत होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सायंकाळचे 5:03 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव। राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात। आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर। आता सविस्तर बातम्या। भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं। मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे। पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता। 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4399 दिवस झालाय। भारताचे सर्वाधिक काळ अलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय। हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था, संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेने देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलंय। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय। नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं त्या म्हणाल्या। जगभरातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं। पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणत भारतातील कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं। त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर, केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो, नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद तिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदींचं अभिनंदन केलंय। मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते। 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या मिळाले असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं।
2: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो।
1: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कारवाई सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहे, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। जवाहरलाल नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी पंतप्रधान आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले। नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे हे विसरता येणार नाही असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या

0: शुभेच्छा दिल्या. अमरावती इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. या निवडणुकीत 15 ते 20 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून संपूर्ण घोडेबाजार आणि भ्रष्टाचारांना ग्रासल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेची बैठक उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास @2047 या संकल्पनेवर आधारित या बैठकीत केंद्र राज्य समन्वय डिजिटल पायाभूत सुविधा आणि सुशासनासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून सर्वसमावेशक मानवी विकास कौशल्य विकास रोजगार निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांवरही विचार विनिमय केला जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइन्सच्या खाली लपवलेले 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कोईलचा वापर केला होता. नागपूर शहरातील वृक्षांचं संवर्धन आणि सुरक्षेसाठी AI आणि लीदार तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्पाची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील 5,000 वृक्षांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. युरोपमधून आलेल्या विशिष्ट सेन्सरयुक्त वाहनाद्वारे चालत्या गाडीतून झाडांचं स्कॅनिंग करून त्यांचं वय उंची प्रजाती आरोग्य स्थिती आणि संभाव्य धोके यांची माहिती गोळा केली जाणार आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ट्रिकोटेक कंपनीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शहरातील वृक्षांचं हेल्थ कार्ड तयार होणार असून दीर्घकालीन वृक्ष संवर्धनासाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचं महापौर ठाकरे यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 25 हून अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये खानपान स्टॉल्स पार्किंग स्थळ डिजिटल जाहिरात फलक आणि इतर व्यावसायिक जागांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे ई प्रोक्युरमेंट प्रणाली IREPS मार्फत होणाऱ्या या ई लिलावामुळे उद्योजक स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून खासगी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इच्छुकांनी आगामी ई लिलावांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वर्धा जिल्ह्यात पुलगाव आरवी मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपास जवळ विरुद्ध दिशेनं भरधाव वेगाने येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ इथले योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकळी इथले देवेंद्र त्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पेरणीला वेग आला असून DAP खताची मागणी वाढते आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 650 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आलाय. हा साठा उद्या दुपारी 3 वाजेपासून वितरणासाठी उपलब्ध होणार आहे. कारंजा मालेगाव मंगरुळपीर रिसोड वाशिम आणि मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय. पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या बुलढाणा जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असून 12 जून रोजी बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासात चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपुरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झालं आणि 5:30 च्या दरम्यान हलक्या सरींनी हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात.

0: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 हून अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती पर सदा बहार नगर.

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधान एक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला। 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या। महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले।
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो।
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र

सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: गेल्या 2 महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळ पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासार वडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथे 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळ पिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: ensured the tankers have come through the choke points? How have we ensured the fuel at the pump remains reasonably priced? And how have we done this kind of a Goldilocks approach where we have managed to not antagonize any side? I mean, this I think is more than a tightrope. I think many people see it as a miracle. So how did we do this, sir? And what is the core approach or method we used?
1: Look, before we get there, I want to make a relevant point, but a slightly different point. If I had told someone 15 years ago that my diplomacy at some point would be focused on ensuring fertilizers, they'd be wondering, what am I talking about? Or if I told them I'll have to do everything I can, strain every muscle, put in every effort to look after my pharmaceutical industry. Okay? I think a generation ago, people wouldn't have understood it. And what has changed before I come to your point, how do you navigate these choppy waters? It's actually what has changed in India, what has changed in the government, what has changed in the society, which is when we think of our national security is not just about protecting the borders or doing internal security. Today, economic security, energy security, fertilizer security, health security, cyber security, I can just make a long list. And what has happened is, because you have a strong prime minister, a very integrated way of the manner in which the government works, which is really, in a sense, it's sort of everybody, kind of whole of the government, whole of the nation as well. So what happens is, you don't say, well, that is some other department's problem. Okay. If we have, after 28th of February, for example, if there is a big concern about cooking gas, if there is a big concern about fuel, which there was, every part of the government which is relevant to the problem immediately is pulled in. So what has happened in many ways is our way of working, the tasks we set for ourselves. Right now, for example, last 3 months, the amount of time we have spent engaging countries who are oil providers, gas providers, within that LNG, LPG, fertilizer, manufacturers, traders, because this is a national priority. The foreign policy has been continuously, in a sense, brought or is in sync with what are actually the prime national goals of the moment. And when I go around the world, when I meet many of my counterparts, when I often read about other countries, I must say, when I see the kind of problems that many countries are going through in terms of their energy access, I mean, leave alone cost, okay? I mean, almost everywhere in the world.
2: एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्ष.
1: टू बी अ फ्लो ऑफ इनग्रेडियंट्स विच वर कमिंग फ्रॉम अबाउट 25 मे बी अबाउट 40 कंट्रीज विच वर नेसेसरी फॉर द वैक्सीन्स टू बी मेड इन इंडिया बिकॉज नॉट एव्हरीथिंग वॉज मेड आउट हियर. सो हाउ डू
2: महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे म्हणजे गुजरात नाही कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
3: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखान्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे लक्ष दिलेलं असेल म्हणजे काय पावलं उचलली असतील काय उचलली.
2: हो एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
3: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा

0: लोकांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
1: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल ॲसेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी, म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेशी संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं, त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो, ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
0: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली त्यामुळे आज आपण इथं थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 आपल्याला ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, मुलाखत सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय आर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे
1: हे हे। श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
0: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: श्रद्धेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: मर्यादा विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला, असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या, असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मांडला. एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे, असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे, असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली, असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं, असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या, असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं, तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला.

0: महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन रेड रोज लवर्स सेवेरेवाली गाडी फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो.

0: कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम गडाळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम गडाळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेला जाणारमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाज यांची उपलब्धता, संरक्षण सामग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2000

0: आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलं आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी, आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या, ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे, हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आता पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशन मध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंधूर जे झालं ते सर्व अर्थाने, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाहीये त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे, पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये, कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं, आजच्या काळातले जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई दल
1: सज्ज आहे, सक्षम आहे, त्याच्यातलं दिलेलं आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
0: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते Tier 2, Tier 3 शहरांपर्यंत ते पोहोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरासर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल कुठला कुठला ऍक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिक दृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरच आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा, काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीर मधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीर मधनं तयार होणारे आतंकवादी दहशतवादी म्हणा यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत, हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेला आहे आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला

0: दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये, याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत
1: नक्षलवादाच्या बाबतीत.
0: यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्षलवादाची विरुद्धची लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे. आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं, देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉर मध्ये होते. आज झारखंडमध्ये 1 जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये 1 जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही, आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, ज्यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षांमध्ये की जे फारच हार्डकोर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही. जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा CAGने पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी 2 ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाही तर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडासा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बोलूयात. गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाईन मुवमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूने सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्य दिसत नाहीये तेव्हा भारताने

0: मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाही आहे. किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. ही बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळचं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही. त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही. याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता. त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे फिनलंड सोबत केलेलं आहे असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातली आंतरिक प्रश्न सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाहीये आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध 1-1.5 वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्यात तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि

0: आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे, त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे. आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या दोन गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं, आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल. आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये एक करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंध सुद्धा भारताने सुरुवात केली. आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरण एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो. आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणार, कारण अमेरिकेचीही सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ॲडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध. आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल, हे भारताने या काळामध्ये ते दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुवंशी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे, पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका आहे.
1: तुम्ही मागाशी बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले, नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश
0: अस्वस्थ
1: आपले सगळे शेजारी आणि आपण शेजारी प्रथम
0: बरोबर
1: फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे. आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुवंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत, त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होतं की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती,
0: आर्थिक स्थिती,
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे. त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं
0: या सर्व देशांना, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय

0: कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षामध्ये काय घडलं
0: याच्यामध्ये? ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोते हो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.